0: Assalamualaikum.
1: Program Adwa Hanti Vihuriha Kudirna Alugandu Menge Faratum Marhaba. Program Aki Mi Baddal Kurani Alugandu Kinaan.
2: Alugandu Sara.
3: Adi Alugandu Asha.
1: Tarikha Sagafata Tarikya Gule Mauloma To Alugandu Varam Bordang Adwa Haibbe.
2: Sara Shaugurwani Kuri Zamanuga Kule Ulunu Kule Varutaka Behe Mauloma To Adwa Haadam.
1: Alugandu Menge Mi Genesde Program Aki Turas. ऐहम मीमा मी प्रोग्राम का अलगन में गेनस ने मिलनी थरका गुले थाफात वाह कता
3: मी प्रोग्राम का कुरे हुरे बात का कि अलगन में बादल कल्लाने कोड़ वागोत कल का फाहो
2: अनेक कावेस रेडियो अड़ो हंती बिहुरी हा कुदिन्ना मारो हबा
1: प्रोग्राम आए कि मी बादल करने अलगनो कीनार
2: अलगनो सारा
3: ಅದೇ ಅಳಗಂಡು ಆಶಾ
1: ದಿವಿ ತಾರೀಖ ಬಲಾಲಾಯರು ವರಗಿನ ಶಾಗುವರಿ ಕಂತತ್ತ ಹಿಗಾ ಫೇಬಹುರಿ ದೋ
2: ಏಕಮಕು ಏಯ್ ಆಹಾರವೆಂ ಬಲಾ ಹೋದೀಮ ಎಂಗೇಣೆ ಕಂಕಂದೋ
3: ಆ ಹಮಾಯಕೇಣೆ ಬಲಾ ಹೋದಮಕು ನುವಾಣ ಎವಾಕತ ದಕ್ಕಮಸ್ ವಾಣ
1: ತೀ ವರ ರಂಗಳು ವಾಹಕೆ ನಿಕಂ ಬಲಾಲ ಬಹ ಆಹಾರವೆಂ ಬಲಾಲಾಯರು ವರ ದುವಸ್ ವಿ ಬೀನಾತಂಗದ ಫೆಣೆ ಏಯ್ ಕೀ ಕುರಂ ಕೊನ್ ಜಮಾಣೆ ಗಬೇಣು ಕುರಿ ಕೊನ್ ಥಣಕ್ಕಂ ಎಬೆ ಎಂಗೇತ
3: ಅಹಮೀ ಮಹಿಂಗಾ ಬಲ ಎಫತ ತಾರೀಹಿ ಬಿನಾಯಕ ಬೆಹೆಗತು ಅಳುಂ ಫಿಲುವಾಲಮ

0: منفوه فيلوادي معلومات كخزانة مسلكة دي أمي تبار كربي باوريا
1: ديه راج جيه أدو
0: إنها ساترستيك سالس نوي كيلو هرتز ميديم ويف أرديها نوي ميجا هرتز اف ام باند
2: ए प्रोग्राम को गिना मालूम आतके ने हुन तेरे ना फोर को दिनों मा दिव्य राज्य गर्दन के निस्तनी अधुगे राज्य
3: के एक ही कंकड़ताओ का आमुन्नंग अमास को हिंगा हरकेता कलंडर
2: सरकार के एक ही इदारा तो कुंदे खिदमत तंग हो दाने फसे है कोई ता
3: खिदमाई गैजेट का कानूनी गतन शायर को फावा लियों ता
4: आवस खाली है को
2: आमु दिरियों मुगा कुम्भ मीह का बेनु वाने मोहिम मालु माता अधुगे राज्य
3: आदित्य बुरस बच्चा
2: कुम्भ दोहे के हेंदुनु नुआगड़े फनरान
3: स्टूडियोय वगुतो
5: दुलाहियो दिरियोलो मका दोरहुल वादते इम्मे मुझर रिपतारु दरियकी दुलाहियो सिहत
6: दुलाहियो सिहत का मगुफाही को दे इम्मे काशवरु मस्तरकी डॉक्टरोंगे इरुशाद
7: लेमचद्दा इम्मे नकी कोलेस्ट्रोल के सबबुन लेमचद्दा मी हुनेनु एम लेमचद्दा मगुफाही कुडवा तफातु कंतत्तावगे
8: मैं हर फीति फाइम बारे बना ने मिसाल का डिस्किंग है जब बारे पोटन ना हर फीति को हो रही जाए हमें
9: हितू
10: जा आरु भी उसे दें दिमाग वाने कौन सा बाबा क्या हितू के मसला
5: दिमाग वाने मैं हर एक मिहुन दिमाग वाने एक ही कोई गोता डॉक्टरों की
6: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರ್ದು ಹೆಗೆರೆ ನೋಯೆ ಜಹಾಯರು ಸ್ಟುಡಿಯೋ ಇಂ ವಗುತು
5: ಎಂಗಾ ಸತ್ರಸ್ತೇಕ ಸಾಲಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡಿಯ ನುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
6: ದಿವೆಹಿ ರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
11: ಹಯಾತಕ ಸಫಾತ ನೀಳು ವಾಲಮನ್ ತಿಲವಣಿ ಕಳಾ ಹುದುಗೆ ಮಂಜರ್ದಕೆ
12: ಕುಲವ ಮುಂದಣಿ ದಿರಿಯುಳುಮ್ಗೆ ಅಡಿಗುಡಂತಕ ಕುರಿಮತಿವಿ ಕೊಂಜಮಿತ
11: ಇವರ ಕೆತ್ತರಿಕ ಮಾಯಕು ಕಾಮಯಾಬಿಯ ವಾಸಿವುಮ ಕುರಿ ದತುರು ಹಯಾತು ನಾಮ
12: ಅಜುಮಕಿ ಕೊಬಾಕಂ ಅಮಲುಂದ ಕ್ವಾದಿಂ ದಿರಿಹುರಿ ಮಿಸಾಲ್ತ
5: ಅಡುವಸವಾದೆವುಮ ಕೊಮ್ಮೆ ಅಂಗಾರ ದುವಹೆಗೆ ಹೆಂದುರು ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹು ರಿಪೀಟ್ ಮುದದುವಹು ಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಯುಗ ಅದಿ ದುರಾಸದ ದುವಹುಗೆ ಮೆಂದುರು ಏಕೆ ಜಹಾಯರು
12: ಹಮ ಏಕಣಿ ದಿವೆಹಿ ರಾಜ್ಯಗೆ ಅಡು